तू क्यों चीरे, तू क्यों गोरी, ज्ञान तेरे करे लाख लाख दुनिया चतुराई।